0: ರಂಗಾ ಉದಯ್ ದೇಸ್ ಮೇರು ಎವರೆಸ್ಟ್.
1: ಮನ್ ಪರೆ ತೋ ಪರೆ ಪರೆ
2: ಜಬ್ ಸೆ ತುಮ್ಕೊ ದೇಖಾ ಹೈ
3: ಸಿಂಗಾಪುರ್ ಹೋಲ್ಸೇಲ್
4: ನೇಪಾಲ್ ಗಂಜ್ ಸೇತು ಬಿಕಾ ಚೌಕ್
1: ಸಿಂಗಾಪುರ್ ಹೋಲ್ಸೇಲ್
4: ನೇಪಾಲ್ ಗಂಜ್ ಸೇತು ಬಿಕಾ ಚೌಕ್ ನಾಮೈ ಕಾಫಿ ಕ್ಯಾ ದಾಮಿ
1: लेडिज तथा जेन्ट्स सबै उमेर समूह र सबै प्रकारका डिजाइनका फेन्सी कपडा पाइन्छ.
2: आजै रोजौ है.
4: मन पर्यो त पर्यो पर्यो.
3: नेपालगञ्जमा एकमात्र ठाउँ होलसेल मूल्यमा खुद्रा फेन्सी कपडा किन्न, रोज्न, छुन, लगाउन पाइने स्थान सिङ्गापुर होलसेल.
4: सिङ्गापुर होलसेल सेतु बेका चोक अहिले जान पर्यो. हो, सिङ्गापुर होलसेल मल नेपालगञ्ज सेतुबिका चोक. फोन 97-0-695-92-45 98-28-36-50-65. सिङ्गापुर होलसेल मल.
5: यो कृष्ण सार एफएम
6: 94 मेगाहर्ज कृष्ण सार जत्तिकै तेज.